म्हजी आंख दासांक जर आसा फुदिनी सलकानी लुरिक्स नाजात म्हजी आकाशवाणी लेणी जिवन जिकता आनी फितोच्यो तो दोन नमस्कार म्हजे चालू काजात आकाशवाणी श्रीनगर नी उर्दीन अनसुलता हांव तापसर आसा नाजात.